0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड नंबर 29. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ओ

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही जुना आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे मंगळवार 2 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. परिस्थिती मनाविरुद्ध असेल तर शांत राहा, कारण वादळी नेहमी शांतता शिकवण्यासाठी येतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. तुर्की देशाने तुर्की हे नाव अधिकृतपणे बदलून तुर्की असं ठेवलं. तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले. दिवस होता आजचा. अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा 11 लाख रुपयांचा सहस्त्र कातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच्याच दिवशी. भूतान देशामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले, तेही आजच. राणी एलिझाबेथ यांचा इंग्लंडमध्ये राज्याभिषेक झाला, तोही आजच्याच दिवशी. भारतीय नागरिकत्व कायदा अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केल्विन कुलिज यांनी भारतीय नागरिकत्व कायदा मंजूर केला आणि अमेरिकेच्या प्रादेशिक मर्यादेत जन्मलेल्या सर्व मूळ अमेरिकन लोकांना नागरिकत्व दिले, तोही दिवस होता आजचा. चार्ल्स रोल्स विमानाने इंग्रजी चॅनेल न थांबता 2 वेळा पार करणारे पहिले व्यक्ती आहेत. आता आजचे जन्मदिवस पाहू. सोनाक्षी सिन्हा भारतीय अभिनेत्री यांचा जन्म आजचा. आनंद अभ्यंकर अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नंदन निलेकणी इन्फोसिस सहसंस्थापक आणि आधार प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार पद्मभूषण यांचाही जन्म आजच आहे. मणिरत्नम रोजा बॉम्बे चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता, पद्मश्री अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचा. इलया राजा भारतीय संगीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. विष्णू विनायक बोकील मराठी नाटककार आणि लेखक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

90.4 FM KLE गणेशु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात करते मेष राशीपासून. व्यवसायासाठी एखादा चांगला प्रवास येऊ शकतो जो भविष्यात फायदा देईल, पण आज एखाद्या वरिष्ठांशी वाद झाला तर ते प्रकरण कायदेशीर स्वरूपात जाऊ शकते, त्यामुळे वाद टाळा. वृषभ रास, आज आपण कार्यक्षेत्रात शत्रूंवर जिंकण्यास यशस्वी व्हाल. आज आपले सोशल सर्कल वाढताना दिसेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढेल. मिथुन रास, आज आपल्यासाठी व्यवसायात नवे मार्ग उभे राहतील, त्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल. राजकारणाशी निगडीत लोकांच्या कामात आज काही अडथळे येऊ शकतात. कर्क रास, जर एखादा व्यवसाय भागीदारीत चालू असेल तर आज त्यात फायदा होईल. जीवनसाथीच्या सल्ल्याने व्यवसाय प्रगती करेल. सिंह रास, आज आपण आसपासच्या वातावरणाचा आनंद घ्याल. आज आपण स्वतःवर खर्च कराल, मोबाईल लॅपटॉप खरेदी सुद्धा करू शकता. कन्या रास, आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी व्हाल, तुमच्या पद प्रतिष्ठेत नक्कीच वाढ होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत. एकत्र मिळून दोन्ही 90.4 FM KLE गणसू भक्तिमय

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आपल्या जीवनसाथीचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आज सांसारिक सुख सुविधांच्या साधनात वाढ होईल. वृश्चिक रास, आज दानधर्मात धन खर्च कराल आणि इतरांची मदत कराल, ज्यामुळे समाधान प्राप्त होईल. संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करू शकता. धनुरास, आज आपल्या आसपासचे वातावरण विरोधात जाऊ शकते, पण आपला संयम व सौम्य वर्तनाने परिस्थितीला ठीक कराल. मकर रास, आज अचानक आपल्या व्यवसायात नवीन डील फायनल होऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. व्यवसायात धोका घ्यायचा असल्यास विचारपूर्वक घ्यावा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुंभ रास, आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल आणि आर्थिक स्थितीची चिंता कमी होईल. शेवटची मीन रास, आज मुलांकडून काही शुभवार्ता येईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरी केंद्रित लोकांना आज नवे रोजगार संधी मिळू शकतात. या होत्या 12 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत एकत्र गुणधुनी 90.4 FM.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 23 पुष्पौषधीची म्हणजे ऑलिव्ह या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. थकलेल्या मनाला आणि शरीराला चैतन्य देणारी ऑलिव्ह ही संजीवनी आहे. बराच काळ दुर्दैवाचे दशावतार ज्यांना सहन करावे लागले व अत्यंत कष्टमय परिस्थितीत जीवन कंठावं लागलं, असे लोक शरीरानं तर थकून जातातच पण मनानेही थकतात. परिस्थितीशी, आजाराशी मुकाबला करून शरीराची आणि मनाची शक्ती क्षीण होते. एका पेशंटनं लिहिलं होतं, मला अतिशय थकवा जाणवतो, उत्साहच वाटत नाही. तर दुसरीनं लिहिलं होतं, मला इतका थकवा आला आहे की काम करताना मी अगदी थकून गळून जाते. रडायला येतं आपल्या हातून आता काही काम होणार नाही या विचारानं. काही व्यक्तींवर जबाबदाऱ्या इतक्या असतात की त्या ओझ्याखाली दबून जातात. काही व्यक्तींवर जबाबदाऱ्याच इतक्या असतात की त्या कामाच्या ओझ्या

0: खाली दबून जातात. विसाव्यासाठी, मनोरंजन, विश्रांती, श्रम परिहारासाठी त्यांना वेळच नसतो किंवा फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे शरीराची व मनाची पूर्वीची झीज भरून येण्याआधीच कामाला सुरुवात केल्यामुळं नवीन झीज होते, ती वाढतच जाते आणि शेवटी असा प्रसंग येतो की मानसिक ओझं वाहून नेणं त्यांना खरंच अशक्य वाटू लागतं. करायलाच हवं म्हणून अशा व्यक्ती काम करीत राहतात. त्यातून त्यांना पूर्वी मिळणारा आनंद मुळीच मिळत नाही. काम करायला सुरुवात केल्यावर शरीर आणि मन पुरेसं साथ देत नाही, ते काम अर्धवट सोडून देणं भाग पडतं. आपण यापूर्वी क्रमांक 17 म्हणजे हॉर्नबीम या औषधाची थकवा या लक्षणासाठी माहिती घेतली. हॉर्नबीम या औषधात वर्णन केलेला थकवा फक्त मानसिक असतो. एखादं काम दैनंदिन व्यवहारही आपल्याला जमणार नाही असं हॉर्नबीमच्या व्यक्तींना वाटतं, पण काम करायला सुरुवात केल्यानंतर आत्मविश्वास वाढून व्यक्ती ते काम पूर्ण करू शकते. या उलट लक्षणं ऑलिव्ह या औषधाची असतात. थकवा मन आणि शरीर दोन्हीना ग्रासून टाकतो. एखादी गोष्ट करण्यासाठी, ओढून ताणून नेण्यासाठी मानसिक धैर्य आणलं आणि कामाला सुरुवात केली तरी शरीर साथ देत नाही व हाती अर्धवट घेतलेलं काम अर्धवट सोडावं लागतं. हॉर्नबीम या औषधाची व्यक्ती मात्र सुरुवातीला जरी थकवा जाणवला तरी एकदा हाती घेतलेलं काम नंतर व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकते. ऑलिव्ह या औषधाची जरुरी पडू नये असं वाटत असेल तर हृदयाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. माणूस जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत त्याचं हृदय अविरत काम करत राहतं. विशिष्ट माणूस जन्माला आल्यापासून ऑलिव्ह या औषधाची गरज पडू नये असं वाटत असेल तर हृदयाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. पहा ना, माणूस जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत त्याचं हृदय अविरत काम करत असतं. विशिष्ट वेळ काम करून मग ठराविक वेळ विश्रांती, हेच तत्व. प्रत्येक आकुंचन प्रसरणानंतर हृदय 1/8 सेकंद विश्रांती घेत. आपला संपूर्ण शरीर श्रम परिहार विश्रांती न घेता काम करीत राहिल्यास होणं अशक्य आहे हे हृदय याला माहित असतं किंवा निसर्गानं तशी प्रेरणा दिलेली असते. म्हणून ते प्रत्येक आकुंचन प्रसरणानंतर थोडी थोडी विश्रांती घेतं, स्वतःला कार्यक्षम ठेवतं. हृदयानं असं काम केलं नाही तर काय होईल, तुम्हीच कल्पना करा. जीवनातील कर्तव्य, जबाबदाऱ्या, ध्येयसिद्धीसाठी प्रयत्न इत्यादी पार पाडताना योग्य विश्रांती ही आवश्यक आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे इच्छापूर्ती तर होईलच, पण त्यासाठीचे प्रयत्नही आनंद देते. विधात्यानं मानवाला जन्म दिला, विचार करू शकणारं सुबुद्ध मन व सुंदर शरीर दिलं. जीवनाचा उपभोग घेताना या शरीराची व मनाची निगा राखलीच पाहिजे, नाहीतर तो परमेश्वराचा अपमान ठरेल. जीवनाचा उपयोग घेताना या शरीराची व मनाची निगा राखलीच पाहिजे, नाहीतर तो परमेश्वराचा अपमान ठरेल, नाही का? श्रम आणि विश्रांती यांचं गणित बरोबर जुळलं तरच तुम्ही मनाचा व शरीराचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकाल. आता काही उदाहरणं घेऊ. ललिताबाई, वय 50 वर्ष. 20 वर्षापूर्वी अपघात होऊन त्यांच्या पतीला अपंगत्व आलं. एकच मुलगी त्यांना, पण आत्यंतिक मानसिक आणि शारीरिक ताण वर्षानुवर्षे सहन करावा लागला. घरातील काम, मुलीचं संगोपन, पतीची शुश्रूषा यानं त्या अतिशय थकून जात. पण सांगणार कुणाला? आता मुलीचं लग्न ठरलं होतं, त्याची तयारी करायची होती. ललिताबाई सांगत होत्या, डॉक्टर इतके दिवस ढकललं कसं बस, पण आता अगदी सहन होत नाही हो, काहीतरी चांगलं टॉनिक द्या. एवढं मुलीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळी होईन, मग घेईन विश्रांती. ललिताबाईंना ऑलिव्ह दिलं आणि त्यांचा पूर्वीचा उत्साह परत आला. दुसरं उदाहरण, मीनाक्षी, वय 25 वर्ष. टायफॉइड न बरेच दिवस अंतरुणात काढावे लागले. अशक्तपणाही खूप आला होता. नोकरी करून ती बीकॉमचा अभ्यास करत होती. आता परीक्षाही जवळ आली होती. थकवा खूप जाणवत होता. अभ्यासालाही फार वेळ बसणं अशक्य व्हायचं. डॉक्टर, मी नापासच होणार बहुतेक, मला वाटत नाही माझ्या हातून अभ्यास होईल, असं ती म्हणायला लागली. मीनाक्षीला तिचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी लार्ज क्रमांक 19 पुष्पौषधी आणि थकव्यासाठी ऑलिव्ह हे औषध दिलं. 2 महिने तिनं ते औषध घेतलं. आता ती आजारपणातून चांगलीच सावरली आहे. तिनं अभ्यासही खूप केला. परीक्षेला जाताना मात्र ती पुन्हा म्हणू लागली, डॉक्टर मला जमेल ना पेपर लिहायला. आता फक्त मानसिक थकवा तिला जाणवत होता म्हणून हॉर्नबीम दिलं आणि परीक्षेचं लगीन थाटात पार पडलं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेळोधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत महिलांमध्ये व्यायामाची गरज का असते, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर मोनिका एस कुलकर्णी मोटार. त्या माझ्यासोबत आहेत, आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी BPT KLE मध्ये केलेलं आहे, आणि मास्टरही त्यांचं KLE मध्येच झालेलं आहे. मास्टरमध्ये स्पेशालिटी त्यांची ऑर्थोपेडिक मॅन्युअल थेरपी ही आहे. सध्या त्या ओम फिटनेस स्पोर्ट्स अँड फिजिकल रिहॅबिलिटेशन मध्ये त्या फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर मोनिका, विनोदोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आज आपण खूपच महत्वाच्या विषयावरती बोलणार आहेत, म्हणजे महिलांना व्यायामाची गरज तर खूपच असते, पण त्यांना असं वाटतं की दिवसभर आम्ही कामात असतो, मग तो एक प्रकारचा व्यायामच झाला, मग स्पेशली आणि व्यायामासाठी वेळ कशाला द्या, तर अशा सगळ्या शंका त्यांच्या मनामध्ये असतात, तर त्या आपण क्लिअर करणारच आहोत. पण सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊया की मुलींमध्ये सुद्धा व्यायामाची गरज असते का, म्हणजे टीनेजरमध्ये.
1: ओके. सो बायकांमध्ये बघितलं तर बायकांची लाईफ असे म्हणतात की पूर्वज म्हणत होते की त्यांचं लाईफ खूप डिफिकल्ट आहे. सो अकॉर्डिंग टू मी, मला नाही वाटत की इतकं डिफिकल्ट आहे. आपण समजा ती लाईफ समजून घेतली आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण वागलो किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण नीट त्याची काळजी घेतली तर ते खूप इझी पण आहे. सो बायकांची लाईफ एक स्टेज आहे. सो आपण म्हणतो की लहान मुलींपासून ते टीनेज आहे, नंतर मग 40s आहेत जे मेनोपॉज थ्रू जात आहेत, आणि त्यानंतर जे 60 आहेत जे आजी वगैरे त्या वयाचे आहेत. सो त्या अकॉर्डिंग आपण त्यांची काळजी घेतली तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो लहानपणी असं मी म्हणते की जेव्हा मुलगी वयात येते अराउंड 12 to 15 मध्ये, तिला थोडेफार साइन्स अँड सिम्टम्स स्टार्ट होतात लाईक मेन्स्ट्रुअल सायकल्सचे. जसं की पूर्वी अशी माझी आजी वगैरे म्हणायची, समजा पिरियड्स यायचे असेल तर 1 आधीच तिच्या थोडेफार चेंजेस व्हायला लागतात. जसं की थोडं वेट गेन होणं, थोडंफार ब्रेस्ट म्हणजे थोडं साईजमध्ये वाढणं, किंवा त्या मुलीचं लाज एकटं राहणं, किंवा तिला थोडंफार म्हणजे इनसिक्युअर्ड वाटणं, हे थोडंफार स्टार्टिंगला साइन्स असतात. सो हे तेव्हापासूनच आपण तिची काळजी घ्यायला हवी आहे. त्यानंतर एकदा की तिचे पिरियड स्टार्ट झाले की आपण तिला एज्युकेट करायला हवंय की काय असतं पिरियड्स, इट्स अ नॉर्मल आणि इट्स अ फिजिओलॉजी, की तू घाबरू नकोस. हे खूप इम्पॉर्टंट आहे की म्हणजे त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिला सांगावं की काय असतं वगैरे. मग एकदाचे तिचे पिरियड स्टार्ट झाले की काय होतं, आपल्या वुमन्समध्ये हार्मोन्स असतात. सो हार्मोन एक खूप इम्पॉर्टंट म्हणजे लाईक एक गोष्ट मी म्हणू शकते की बॉडीमध्ये किती खूप मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते व्यवस्थित राहिलं तर पूर्ण सगळं नीट होतं. सो महिलांमध्ये 2 हार्मोन्स असतात, एक तर ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, आणि जेंट्समध्ये असतात की टेस्टेस्ट्रॉन आणि अँड्रोजन असतात. सो महिलांमध्ये जेव्हा पिरियड स्टार्ट होतात तेव्हा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन सेक्रेट व्हायला स्टार्ट होतात, म्हणजे त्यांचं काम स्टार्ट होतं. मग त्यानंतर तुम्हाला ब्लीडिंग होतं, तुमचे ओव्हरीज ग्रो होतात. सो हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन खूप इम्पॉर्टंट हार्मोन्स असतात. सो त्याला मेंटेन करणं हे खूप आपल्या हातात असतं. आता पहिले जेव्हा फर्स्ट टाइम पिरियड्स होतात, एकदा मुलींना इरेग्युलर होतात. सो 3-4 एकदा झाली की पहिले 3 होत नाहीत किंवा 4 होत नाहीत. सो हे टोटली नॉर्मल आहे, इट्स अ फिजिओलॉजी, कारण अजून इस्ट्रोजन अजून ते सिक्रेट होतंय, पूर्ण झालेलं नाहीये. सो स्टील इट्स टेकिंग टाइम, म्हणजे ते ट्रॅकवर यायला अजून टाइम घेतंय. सो पहिले 1 पिरियड्स इरेग्युलर होणं इट्स टोटली नॉर्मल. सो घाबरायची काही गरज नाहीये की 3 नाही आले, 4 नाही आले. सो पहिलं 1 ठीक आहे, पण 1-2 पण समजा पिरियड्स 3 4 किंवा 6 येत नाहीये, देन इट इज की हा थोडा दिसतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे काय आहे आत. सो ते अवॉइड करण्यासाठी सो इट्स बेटर की आपण मुलीला काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये घालणं, की फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी मुलीला स्पोर्ट्स मध्ये घाला. आता स्विमिंग आहे, बॅडमिंटन आहे, कुठलाही स्पोर्ट्स, तिला डान्सिंग मध्ये घाला. सो ह्याच्याने काय होणार की ती मिंगल होईल लोकांबरोबर आणि एकटं राहणं तिचं कमी होईल. सो त्याच्याने काय होतं, जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स खेळता किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी होते, हे टोटली आपल्या बॉडीवर ते इफेक्ट होतच. सो जेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा काही तुम्ही कराल तर त्याचं ब्लड सर्क्युलेशन स्टार्ट होत, म्हणजे वाढतं बॉडीमध्ये ब्लड फ्लो वाढतो. सो हे डिरेक्टली इफेक्ट आपल्या ब्रेनवर होतं. सो जेव्हा ब्लड फ्लो प्रॉपरली होतं ब्रेनमध्ये, सो आपले ब्रेन सेल्स असतात त्यांना प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन मिळालं किंवा प्रॉपर ऑक्सिजन ब्लड ब्रेन सेल्सला मिळालं तर काय होतं ब्रेन सेल्स जे असतात ते एक टाईपचं प्रोटीन रिलीज करतात त्याला आम्ही ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर असं एक टाईपचं प्रोटीन आहे सो जेव्हा ब्लड सेल्स जेव्हा हे प्रोटीन रिलीज करतात तेव्हा काय होतं मुलांचं जे ऍक्टिव्हनेस असतो तो वाढतो त्यांची मेमरी खूप छान होते ते ऍक्टिव्ह राहतात फोकस्ड असतात अभ्यासात वगैरे आणि ते जास्त म्हणजे लोकांबरोबर मिंगल करतात सो हे खूप इम्पॉर्टंट आहे सो फिजिकल ऍक्टिव्हिटी मुलांसाठी काय इम्पॉर्टंट आहे जस्ट बिकॉज ते लोक जास्त फोकस्ड राहतील
2: बरोबर
1: सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्याऐवजी की म्हणजे हे सगळं व्यवस्थित आपण केलं तर ऑटोमॅटिकली त्यांचं हेल्थ पण चांगलं राहील भूक वाढेल त्यांची म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्यामुळे वगैरे प्रॉपर त्यांचं जेवण जाईल प्रॉपर न्यूट्रिशन जाईल सो हे फिजिकल ऍक्टिव्हिटी लहान मुलांच्यात खूप इम्पॉर्टंट आहे
2: बरोबर आणि आता शाळेचा जर विचार आपण केला मुलांसाठी तर शाळेमध्ये थोडस ग्राउंडच त्यांना म्हणजे ग्राउंडवरचे खेळ वगैरे कमी झालेले आहे त्यामुळे आपल्याला स्पेशली ह्याच्यावरती फोकस करायला
1: बरोबर कारण मोबाईल फोन्स आल्यामुळे लहान मुलं इतकी एडिक्ट झालेत मोबाईल फोन्स आणि टीव्हीला म्हणजे माझं बालपण मी बघते आणि आत्ताच खूप जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे आमच्या वेळेस फोन नव्हते मी अराउंड 7th का 8th स्टँडर्ड ला होते तेव्हा मोबाईल फोन्स आले तेव्हा आपण खूप तो असं बटनाचा मोबाईल होता कीपॅडचा होता आणि त्यानंतर पण आत्ताची जी मुलं मी जे बघते लाईक अराउंड 4-5 वर्षाचीच मुलं ते इतके एडिक्ट झालेत की त्यांना आउटडोर गेम्स काय हे माहीत नाही आणि इवन लहान मुलांच्यात आता कुठलेच म्हणजे डायबिटीस किंवा हायपरटेन्शन बीपी हे कुठल्याच एजला रिले म्हणजे असं राहिलं नाहीये की त्याच एजला डायबिटीस येतं असं नाहीये मी अशीही मुलं बघितलेत जी 14-15 वर्षाची आहेत 9th-10th स्टँडर्ड त्यांनाही बीपी आणि शुगर स्टार्ट झालेली आहे सो हे एक प्रॉब्लेम आहे की लहान मुलांच्यात आपण आताच जबाबदारी घ्यायला पाहिजे मी पॅरेंट्सना सगळ्यांना सांगते की जितकं होतं तितकं मुलांना बाहेर सोडा खेळायला ते खूप इम्पॉर्टंट आहे इन्स्टेड ऑफ टीव्ही किंवा फोन त्यांना देत आहे तुम्ही बाहेर सोडा तुम्ही त्यांना बाहेर पार्क मध्ये घेऊन जावा खेळायला सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट
2: नक्कीच ना हे तर टीनेजर बद्दल झालं जे खूप महत्वाच्या गोष्टी होत्या आणि यानंतर जर विचार आपण करू तर वर्किंग वुमन असतील किंवा काही मुलीही आता कॉर्पोरेट लेवलला जॉब करतायत आणि सिटिंग जॉब आणि मग परत त्यांचे हेल्थ इश्यूज वगैरे जे लग्नाच्या आधी स्टार्ट होतात आणि त्यामुळे मग आफ्टर मॅरेज तरी प्रॉब्लेम आणखीनच वाढतात
1: बरोबर
2: तर अशा मुलींसाठी अशा लेडीजसाठी आपण काय सांगू
1: हो आता मी जे म्हणाले की लहान मुली जे असतात की त्यांचे 1 वर्षापर्यंत ठीक आहे पिरियड्स म्हणजे इरेग्युलर राहत असले तर पण 1-2 वर्षानंतर पण त्यांचे हे प्रॉब्लेम्स असतील तर एक टर्म येतो PCOD किंवा PCOS तुम्ही ऐकलं असेल ठीक आहे हे खूप आजकालच्या मुलींमध्ये खूप कॉमन झालंय सो हे का कॉमन झालंय बिकॉज त्यांच्यात इतका स्ट्रेस वाढलाय मुलांच्यात की दिवसभर स्कूलला जावा मग त्यांचे कोचिंग क्लासेस असतात त्यांचे ट्युशन्स असतात सो समटाईम्स ते कुठले तरी लाईक एनी कुठले कोच म्हणजे समथिंग टीचिंग क्लासेस वगैरे ते इतके ते स्ट्रेस्ड अप झालेत की त्या स्वतःसाठी त्यांना टाइम नाही आहे मुलींसाठी सो हे काय होतं इफ म्हणजे काहीच त्यांच्यात फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही किंवा काहीच मुवमेंट नाही आहे त्यांच्या बॉडीला आणि त्यांनी अशीच लाईफ जगत चालली आहे इट्स अ प्रॉब्लेम फॉर गर्ल्स ठीक आहे मग पुढे जाऊन काय होतं की हेच पुढे PCOD होतं सो PCOD मध्ये काय होतं की जे अँड्रोजन जे मुलांमध्ये जे हार्मोन्स असतात ते मुलींमध्ये थोडे वाढायला लागतात
2: बर
1: आणि इस्ट्रोजन थोडं कमी सिक्रेट व्हायला लागतं
2: अच्छा
1: सो PCOD मध्ये काय होतं जेव्हा अँड्रोजन जे मुलांमध्ये जे असतात ते वाढायला लागतात तेव्हा थोडे तुम्हाला फेशियल हेअर दिसतील किंवा मुलांसारखा थोडा आवाज होतो वेट गेन होतं इरेग्युलर पिरियड्स होतात चिडचिड होते सो हे खूप आजकालच्या मुलींमध्ये खूप कॉमन झालंय सो दिस इज अ PCOD सो हे अवॉइड करण्यासाठी सो आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आता पुढे जाऊन अराउंड 24-25 वयात जेव्हा मुलगी आता समजा तिचं लग्नाचं वय असेल किंवा शी इज वर्किंग ऍज अ वुमन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वर्क फ्रॉम होम आजकाल खूप द्यायला लागलेत म्हणजे कोविडपासून जे ते चालू झालंय वर्क फ्रॉम होम ते अजूनही चालूच आहे बऱ्याच मुली आहेत किंवा मुलं आहेत की अजूनही मोर देन 8 hours ते काम करतायत. म्हणजे आधी कसं होतं, ऑफिसमध्ये ते फक्त 8 hours काम करायचे, पण आता तसं नाही आहे. ते लिटरली त्यांचं 10 to 12 hours काम व्हायला लागले आणि त्याच्यामुळे तो एक स्ट्रेस आहे. त्यानंतर त्यांना डेडलाईन्स देतायत, वर्कलोड खूप वाढलंय, झोप नाही आहे. एकाच जागेवर त्यांनी 7-8 hours बसून काम करतायत, तिथंच जेवायचं, तिथेच बसायचं, ते अजिबात उठत नाही. सो बॉडीला काय झालंय, ते पॉस्चर अडॅप्ट झालंय.
2: अच्छा,
1: मुवमेंटच नाही आहे बॉडीला. सो बॉडी ऑब्व्हियसली ते डिप्रेशनमध्ये जाणारच, फिजिकलीही जाणार आणि मेंटली पण जाणार. सो तो एक प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे पण मुलींचे पिरियड्स डिस्टर्ब झालेत, वजन वाढलंय, कारण ते तिथेच दिवसभर 2-3 वेळा तुम्ही तिथेच बसून खाणार, काहीच मुवमेंट नाहीये. त्यानंतर थायरॉइड इश्यूज स्टार्ट झाले. सो इतकं सगळं झाल्यामुळे इतके प्रॉब्लेम ती फेस करते अँड देन फायनली लग्नाचा विचार येतो. पण जेव्हा लग्नाचा विचार येतो देन मग ती म्हणती, म्हणजे आमच्याकडे अशा मुली आल्यात की 2-3 महिन्यात लग्न आहे आणि आम्हाला आता वेट लॉस करून द्या.
2: बापरे,
1: तर हे इतकं पुढे गेलंय. म्हणजे आधी मी असलं काय, PCOD हा शब्द मी आम्ही कधीच ऐकला नाहीये. आता ह्या 10 वर्षात ते इतकं कॉमन झालंय की हा हे सगळं रिझन आहे त्याच्या मागे. सो लाईक म्हणजे माझा रिसर्च झालाय की मी जेव्हा PG होते तेव्हा IT प्रोफेशनल्स वरती माझा रिसर्च झाला की ते लोक लिटरली 7 to 8 hours घरात कसंही बसून काम करतात. एक तरी झोपून काम करतं, एक तरी कंटिन्युअस बसतं. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही उठा, प्रत्येक 2 तासाला उठा, काहीतरी मुवमेंट करा, हाताची पायाची नेक मुवमेंट करा, तेवढंच तुम्हाला स्ट्रेस कमी येतो. म्हणजे बाहेर जावा 10 मिनिटं, म्हणजे का माइंड फ्रेश होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे.
2: बरोबर. हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच पाळल्या पाहिजेत. म्हणजे जरी 7-8 hours आपल्याला बसावं लागत असेल तरी दर 1 तासाने किंवा 1-2 तासाने तरी उठावं आपण आणि 1-5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. अर्थात सगळेच जण सांगत असतात त्या गोष्टी, पण एक एकदा असं होतं की काम करायला बसलं की 2-3 तास कधी निघून गेले ते कळतही नाही आणि ते चुकतं मग.
1: बरोबर.
2: जसं थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात, त्याप्रमाणे मग हे असं असं साचत जाऊन आपला हेल्थ इश्यू खूप वाढलाय.
1: आणि त्यांच्यात इतकंही झालंय, म्हणजे IT प्रोफेशनल जे आहेत त्यांनी खूप आता सिव्हिअर नेक पेन आणि बॅक पेन खूप स्टार्ट झालंय त्यांच्या, कारण ते इतके कंटिन्युअसली बसत असतात. आता ऑफिसमध्ये कसं, तुम्हाला प्रॉपर टेबल, प्रॉपर चेअर असो, म्हणजे प्रॉपर एक अर्गोनॉमिक्स असतं, तसं आपल्यात घरी नाही आहे. सो घरी आपण कसंही बसतो, पायाला नीट फूट रेस्ट नसतं किंवा चेअर कशीही असते, आपण कसंही बसतो. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते न मेंटेन केल्यामुळे तुम्हाला काय होतं, प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन नाही होत बॉडीत. मग जेव्हा प्रॉपर सर्क्युलेशन मसल्सला नाही होत तर एक टाईपचं नॉट तयार होतं आत मसलमध्ये. त्याला आम्ही ट्रिगर पॉइंट्स म्हणतो आमच्या फील्डमध्ये, आमच्या टर्म्समध्ये. सो ते इतकं ट्रिगर होतं, म्हणजे ते ट्रिगर पॉइंट्स ते इतके होतात की आपले कधी कधी त्याच्याने नर्व्स पण डॅमेज होतात. त्यामुळे आपल्याला डोकं दुखतं, मान दुखती, मग त्याच्याने खूप त्रास होतो, मग काम करता नाही येत. सो हे इतकं सिव्हिअर होत जातं नंतर. सो का मी म्हणते की मध्ये ब्रेक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण ठीक आहे, ती लोक कंटिन्युअसली ते लोक काम करत जातात कारण त्यांना इतकं वर्कलोड असतं की त्यांना ते संपवायचंच असतं, पण ते स्वतःकडे लक्ष नाही देतात की त्यांची बॉडी का इतकी अफेक्ट होतीये. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे.
2: मग अशा ज्या वर्किंग लेडीज असतात त्यांनी स्वतःसाठी किमान किती वेळ काढावा, म्हणजे एक 1/2 तास तरी चाललं पाहिजे हे आपण ऐकून आहोतच, पण 1/2 तासाची आता मला वाटतं 45 मिनिटं झालेली आहेत. मग 45 मिनिटं तरी आपण म्हणजे फास्ट चाललं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे, तर यांना जर अगदीच वेळ मिळत नसेल तर काय, कशापासून सुरुवात करावी?
1: ओके. आता बऱ्याच लेडीज आहेत किंवा मुली आहेत की ज्या सकाळी उठतात, उठल्यावर ते लगेचच ते चहा वगैरे घेतात आणि लगेचच कामाला बसतात, किंवा वर्किंग वुमन असतात की ते त्यांना खूप लगेचच कुकिंग करायचं असतात. सगळ्यांच्याच घरी कुक असतात असे नाही आहेत, पण ते कुक करतात आणि लगेच टिफिन घेतात की ते लोक जातात. आणि पण ते इतका विचार करत नाही आहेत की सकाळी आपण स्वतःसाठी ऍटलिस्ट 10-15 मिनिटं मी म्हणते द्या, कारण तुम्ही स्वतःला, फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल बॅटरी कशी चार्ज करतो तसंच आपली बॉडी पण चार्ज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढंच सकाळी उठून मी म्हणते 10-15 मिनिटं तुम्ही योगा करा किंवा काहीतरी ब्रिदिंग एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, तेवढीच तुमची बॉडी चार्ज होते. तेवढंच तुम्ही ॲक्टिव्ह राहाल पूर्ण दिवस. ते नसेल तर एक नॉर्मल म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करा. हार्डली तुम्ही 10 मिनिटं फुल बॉडी स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा मोबिलिटी थोडंफार म्हणजे जॉईंट्स फक्त तुम्ही हलवले तर एवढंही बास आहे. कारण काय होतं, 7 ते 8 तास आपण झोपतो
2: बरोबर,
1: अजिबात बॉडीला मुवमेंट नसती. आणि तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तेव्हा स्लाइट थोडस बॉडी मुवमेंट केला म्हणजे मोबिलिटी केला तर ते बॉडी तेवढीच चार्ज्ड होते की पुढची कामं करायला. तर आजकालच्या मुली काय करतात की ते उठतायत आणि ते लाइक एक न्यूट्रिशन जात नाही आहे बॉडीसाठी किंवा त्या जॉईंटसाठी त्या मसल्ससाठी. सो डिरेक्टली ते दुसरं काम करणं जायच म्हणजे जाऊन दुसरं काम करणं इट्स लाइक की एक टाइपचं प्रेशर येणं त्या जॉईंटवर किंवा त्या मसल्सवर. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे की मॉर्निंग रुटीन हे खूप इम्पॉर्टंट आहे.
2: म्हणजे किमान 15 मिनिटांपासून तरी आपण सुरुवात केली
1: एक्झॅक्टली. हा, मिनिमम 15 मिनिटं, ऍटलीस्ट 24 तासमध्ये तुम्ही स्वतःला 24 मिनिटं तरी द्या. मी म्हणते
2: बरोबर ना,
1: खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एवढे 24 मिनिटं दिला ना तर तुमचे 24 तास खूप छान जाणार हे मी सांगू शकते.
2: बरोबर. आणि त्याची सवय आपण रोजची ठेवली पाहिजे ते महत्त्वाचं.
1: एक्झॅक्टली.
2: वर्किंग वुमन बद्दल पण आपण ऐकलं. आता लग्नानंतर म्हणजे सगळंच बदलतं आणि लेडीज मध्ये काही हार्मोनल चेंजेस पण होतात. मग प्रेग्नेन्सीचा पिरियड असतो, मग प्रेग्नेन्सी मध्ये आपण एक्सरसाइज कडे तरी जातच नाही. पण मला वाटतं की त्यावेळेस सुद्धा ती महत्वाची असावी एक्सरसाइज थोडीफार करणं, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीला थोडीशी मदत व्हावी. म्हणजे वॉकिंग करणं हे तर आपण समजून घेतो किंवा काही लोक करतातही लेडीज, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही एक्सरसाइज त्या करू शकतात
1: का? तर आता मी म्हणते की तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग हे आता समजा फॉर एक्झाम्पल एका मुलीला आता पीसीओडी आहे तर तिला काय करावं की तिचं लग्न झालेलं आहे बट आता तिला कन्सीव्ह होत नाहीये तर तिनं एक्सरसाइज तर हा करावाच मी तर म्हणते. बिकॉज जे जॉईंट्स आर मसल्स जे प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही आहे किंवा तिचं इस्ट्रोजन लेवल किंवा प्रोजेस्ट्रॉन लेवल जे प्रॉपरली काम करत नाही आहे, सिक्रेट करत नाही आहे, सो त्याच्यासाठी नॅचरल इफेक्ट तर हा एक प्रॉपर घरगुती जेवण घेणं किंवा एक प्रॉपर फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे नाही केलं तर काय होतं की थायरॉईड इश्यूज येतात. आजकाल मुलींमध्ये डायबिटीस दाखवायला लागलंय, त्यानंतर मग हायपरटेन्शन म्हणजे बीपी वाढते. सो हे सगळे इश्यू स्टार्ट होतात. हे सगळे इश्यू एकदा स्टार्ट झाले तर तिला कन्सिव्ह होण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. मग त्यानंतर मग ती IVF ते लोक प्लॅन करतात किंवा ते इनफर्टिलिटी ट्रीटमेंट स्टार्ट होतं. सो ते खूप डिफिकल्ट असतं ते ट्रीटमेंट्स वगैरे आणि त्या ट्रीटमेंट्सचे नंतर पण साइड इफेक्ट्स असतात बॉडीवर, नंतर खूप त्रास होतो. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी की आधीच आपण थोडी काळजी घेतली तर ते खूप इम्पॉर्टंट आहे.
2: बरोबर.
1: किंवा आता प्रेग्नेंट म्हणजे ऑलरेडी ती आता प्रेग्नेंट आहे तर सुरुवातीलाच तुम्ही फर्स्ट ट्रायमेस्टर पासूनच काळजी घेतला तर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही थोडंफार लाईट एक्सरसाइजेस केले तर तुमची आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 9 महिन्यात जेस्टेशनल डायबिटीस म्हणून यायला लागले. ठीक आहे, म्हणजे 9 महिन्यात त्या शुगर थोडीफार वाढती कमी होती पण ते तेवढंच 9 महिन्यापुरतच असतं. किंवा एकदमच थायरॉईडचे इश्यूज येतात त्या 9 महिन्यात, एकदमच वजन वाढतं. ठीक आहे, मग त्यामुळे काय होतं, जेव्हा युटरस बाळ जिथं असतं गर्भाशय ते 500 टाइम्स मोठं होत असतं त्या 9 महिन्यात. सो त्याच्यामुळे काय होतं, आपले एक एक ऑर्गन्स वरती शिफ्ट होत जातात.
2: अच्छा.
1: मग ते एक एक शिफ्ट होत जाते, त्यामुळे आपलं पोट पण वरती शिफ्ट होतं, लिव्हर पण होतं, किडनी होतं, त्यामुळे थोडेफार इश्यू स्टार्ट होतात. म्हणजे कॉन्स्टिपेशन स्टार्ट होतं, डायजेशनला प्रॉब्लेम्स होतो, मग गॅसेस होतात, छातीत जळजळतं, मग कधी कधी हार्ट पण थोडंफार कंप्रेस झाल्यामुळे की ब्लड फ्लो एकदमच जोरात येतो, बीपी खालीवर होते. सो ही सगळी काळजी पण खूप इम्पॉर्टंट आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. कारण हे सगळं मेंटेन करण्याचे इम्पॉर्टंट का आहे, कारण हे सगळंच आपल्याला बाळाला पण जातं. सो व्हॉट एव्हर तुम्ही खाता पिता, व्हॉट एव्हर तुम्ही ऍक्टिव्हिटी करतात की ते सगळं बाळाला ट्रान्सफर होत. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे.
2: कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहू अणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312 47 377.
1: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे पुन्हा एकदा केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आजचा आपला विषय आहे महिलांमध्ये व्यायामाची गरज का आहे त्या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मोनिका एस कुलकर्णी मोठार. तर डॉक्टर मोनिका, आपण बऱ्याचशा चर्चा केल्या, बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या आणि सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की आपण आपल्या शरीराची हालचाली केलीच पाहिजे आणि स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे. प्रेग्नन्सीचं पण आपण बोललो की प्रेग्नन्सी पिरियडमध्ये सुद्धा थोडीफार आपण एक्सरसाइज करावी किंवा हालचाल करावी, ती आपल्याला फायद्याची ठरेल. तर डिलिव्हरी नंतर जेव्हा आपल्याला बाळ होतं आणि मग त्याची जबाबदारी एका महिलेवर असते आणि मग ते शरीराचे झालेले हाल ते सगळं आणि मग त्याच्यानंतर मग आपण किती दिवसांनी एक्सरसाइज करायला सुरू करावं किंवा काय असावं आपलं शेड्यूल.
2: ओके, प्रेग्नन्सी नंतरचा पण फेज म्हणजे हा स्टेज खूप इम्पॉर्टंट असतो. ऍक्च्युली आम्ही त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतो. आता मागच्या 9 महिन्यामध्ये इतकं काय काय चेंजेस झालेलं असणार आहे, म्हणजे मी जो तुम्हाला म्हणाले की सगळे ऑर्गन्स थोडे थोडे शिफ्ट होतात आणि इस्ट्रोजन इतकं लेवल वाढलेलं असतं की म्हणजे प्रेग्नन्सी नंतर ते इतकं ड्रॉप होतं की त्या बाईला खूप त्रास होतो नंतर. आणि त्यानंतर म्हणजे त्यांचं मसल लॉस होतं, एकदम वीकनेस होतो, रात्री झोप होत नाही. मग हे सगळं का होतं? कारण इस्ट्रोजन लेवल इतकं सडन ड्रॉप होतं त्यामुळे त्यांची बोन डेन्सिटी कमी होती. बोन डेन्सिटी कमी झाल्यामुळे कॅल्शियम कमी मिळतं बॉडीला, व्हिटॅमिन डी कमी मिळतं कारण बाहेर जाणं होत नाही आपलं. त्यानंतर मसल लॉस खूप होतो त्यांच्यात, म्हणजे ऑलमोस्ट 2 to 5 kg मसल लॉस होतो प्रेग्नन्सी नंतर, हे खूप आहे त्यांच्यामध्ये. त्यानंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे त्यांची बोन डेन्सिटी इतकी कमी होते की ती डिरेक्टली

0: पिकांची, सो ती काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. टीन डेफिशियन्सी असती आणि 90% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असती, कारण ब्रेस्ट फीडिंग होत असतं आणि त्यातनं सगळं तुमचं कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी हे सगळं बाळाला जात असतं. सो आईला म्हणजे त्रास होत असतो, तो दिसत असतो आपल्याला. सो आपल्याला जी म्हणजे तिला खाणं द्यावं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंफार ऍक्टिव्हिटी, आता ऍक्टिव्हिटी मी म्हणते की पहिल्याच दिवशी आम्ही नाही तिला कोर स्ट्रेंथनिंगवर घालू शकत. सो हे डिपेंड्स त्यांच्या हेल्थ कंडिशनवर डिपेंड असतं. तर तिने तिच्या गायनॅकला विचारावं किंवा फिजिओला विचारावं की आपण कधी एक्सरसाइज स्टार्ट करतो, कारण प्रेग्नेन्सी नंतर आपले कोर मसल्स म्हणजे जे पोटाचे जे असतात ते इतके लूज होतात, किंवा पेल्विक फ्लोर, गर्भाशय वगैरे ते इतके लूज होतात की नंतर तुम्हाला युरिन करताना वगैरे ते थोडंफार लूज वाटतं. सो ते स्ट्रेंथनिंग करणं, त्याची ताकद वाढवणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही तुमच्या गायनॅकला विचारू शकता की आपण कधीपासून एक्सरसाइज स्टार्ट करू शकतो किंवा कुठल्या टाईपचे एक्सरसाइज स्टार्ट करू शकतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
1: होय ना, ते खूप महत्वाचं आहे, कारण एक्सरसाइज स्टार्ट करणं ती मोठी गोष्ट नाही, पण एखाद्या चांगल्या गायडन्स खाली आपण स्टार्ट करणं ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय सांगाल की किती दिवसांनी त्यांनी स्टार्ट करावी आणि हलके फुलके काही एक्सरसाइज?
0: ठीक आहे, तर पहिल्या एक आठवड्यात आपण म्हणजे आम्हाला जे शिकवलं होतं की तेव्हा पहिल्या 3 ते 4 दिवसात आम्ही त्यांना स्लो, खूप लो इंटेन्सिटी एक्सरसाइजेस आम्ही स्टार्ट करतो त्यांना. म्हणजे पहिल्या 3-र्या दिवशी आम्ही त्यांना टमी टक्स म्हणतो किंवा ब्रिजिंग, म्हणजे कंबर थोडीफार वरती घ्यायची आणि त्यातनं थोडेफार म्हणजे पायात क्राम्प्स वगैरे त्यांना आलेले असतात की थोडेफार मोबिलिटी एक्सरसाइजेस वगैरे हे पहिल्या 1 आठवड्यात आम्ही देऊ शकतो त्यांना. सेम 2-र्या आठवड्यात आम्ही तेच सांगू शकतो. त्यानंतर त्यांचं स्ट्रेंथ आम्ही चेक करायचं, म्हणजे कोरचं जे स्ट्रेंथ असतं त्याच्याने आम्ही त्यांचं डिसाईड करू शकतो की किती लेवल्सचे एक्सरसाइजेस आम्ही त्यांना देऊ शकतो किंवा तो रेपिटेशन्स. आता मी एकदमच कोणाला 10 किंवा 15 रेपिटेशन्स नाही देऊ शकत, तर त्यांची जी स्ट्रेंथ आहे कोरची त्याच्या अकॉर्डिंग आम्ही ते ग्रेड करतो की आज नाही, आज हिला की पहिल्या 2 आठवड्यात हिला फक्त मी 5 रेपिटेशन्स देऊ शकते, पण त्यानंतर हळूहळू त्यांचे रेपिटेशन्स आपण वाढवू शकतो. एवढं मात्र आहे.
1: बरोबर. मग डिलिव्हरी नंतर मेन जो भाग आहे आता तो आहे मेनोपॉजचा. मेनोपॉजमध्ये महिलांमध्ये खूप सारे बदल होतात आणि स्वभावही बदलतो त्यांचा, चिडचिडेपणा वाढतो किंवा मूड स्विंग्स होतात आणि अनेक गोष्टी होत असतात, म्हणजे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही बदल घडतात महिलांमध्ये, तर अशा वेळी त्यांनी कसं स्वतःला स्टेबल ठेवावं?
0: सो मेनोपॉज हा असा एक अर्थ आहे की जिथे आपले पिरियड्स म्हणजे हळूहळू कमी व्हायला जातात. आता हे डिरेक्टली पण नाही होत, म्हणजे आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की जेव्हा पिरियड स्टार्ट होतात तेव्हा 1 वर्षाआधी किती दिसून येतं त्या मुलींमध्ये, सेम थिंग मेनोपॉज मध्ये पण असंच होतं. सो मेनोपॉज आता इंडियन पॉप्युलेशन मध्ये हे स्टार्ट होतं 45 to 55 मध्ये हे असतं. सो डिरेक्टली तुमची पिरियड्स नाही जाणार की हळूहळू जाणार, एकदा 2-3 महिन्यांनी होणार, एकदा 6 महिन्यांनी होणार, 7-8 महिन्यांनी आणि एकदम 1 वर्षानंतर आणि देन स्लोली ते हळूहळू कमी होईल. सो ते आता दिसून कसं येणार, तर एकदमच तुम्हाला गरम होणं रात्रीचं, खूप जोर असं घाम येणं, चिडचिड होणं, एकदमच मूड स्विंग्स, म्हणजे एकदमच ती हसत आहे किंवा एकदमच तिला खूप रडावं असं वाटतं, की इतके ड्रास्टिक चेंजेस असतात ना त्या महिलांमध्ये. मग ते कमी करण्याच्यात आपल्या म्हणजे आहे, तर आपण कसं करू शकतो, एक तर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आज मी मगाशी तुम्हाला म्हणाले की एक हाऊसवाईफचं आपण एक्झाम्पल घेतलं तर ती इतकी फॅमिलीसाठी म्हणजे करत असते की ती स्वतःकडे लक्ष देत नाही, ती सकाळी उठते की ती काहीच ती करत नाही, म्हणजे शी स्टार्टेड विथ म्हणजे टिफिन स्टार्ट करायचं किंवा मुलांचं, नवऱ्याचं वगैरे करायचं, नंतर सासू सासऱ्यांचं करायचं, आणि मग ती दिवसभरात स्वतःकडे ती अजिबातच लक्ष देत नाही आणि त्यामुळे तिची चिडचिड होते खूप. तर मी काय म्हणते, तुम्ही आधी स्वतःला टाईम द्या, स्वतः 10-15 मिनिटं तुम्ही योगा करा किंवा मेडिटेशन करा, तुम्ही 10 मिनिटं एक फास्ट ब्रिस्क वॉकिंग तुम्ही सकाळी 10-15 मिनिटं जाऊन आला तरी खूप की खूप इफेक्टिव्ह आहे, म्हणजे त्याचे खूप छान रिझल्ट्स येतील तुम्हाला. त्यानंतर आता इथे काय होतं मेनोपॉजमध्ये, की जसं मी तुम्हाला म्हणाले की इस्ट्रोजन हे जे हॉर्मोन्स असतं, इस्ट्रोजन हे सिक्रेट करतं ना, त्यानंतर काय होतं मेनोपॉजमध्ये हळूहळू इस्ट्रोजनचं सिक्रेशन कमी व्हायला लागतं. सो ते इतकं कमी होतं की तुमचं डायरेक्टली बोन डेन्सिटी कमी होतं, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हे हळूहळू दिसायला लागतं आणि हे डिरेक्टली तुमच्या मसल्सवर किंवा बोन्सवर हे इफेक्ट करणार आहे. सो तुम्ही ऐकलं असाल की संधिवात किंवा गुडघ्यांची जीज वगैरे, की ऑस्टिओ आर्थरायटिस, न्यू ऑस्टिओ आर्थरायटिस हे खूप कॉमन कंडिशन आहे.

0: मेनोपॉज वुमेनमध्ये. सो हे काय होतं, हे डिरेक्टली तुमच्या जॉईंटवर जाऊन अफेक्ट करतं. ते एक झालं. त्यानंतर दुसरं एक आहे की इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे कधी कधी बायकांमध्ये हार्टचे इश्यूज स्टार्ट होतात. कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, ट्रायग्लिसराइड म्हणजे चरबी वाढायला लागती. सो हे सगळे एक एक सिम्प्टम्स दिसायला लागतात. सो हे जास्त पुढे होऊन जास्त जाऊ नये. सो त्याच्यासाठी आपण थोडेफार फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली मेनोपॉजमध्ये तायची किंवा योगा मेडिटेशन हे खूप जास्त म्हणतात की मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी किंवा बॅलन्सिंग एक्सरसाइजेस ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. हे एक इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे ते न्यूट्रिशन. तुम्ही काय खाता हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर न्यूट्रिशन म्हणजे काय, फक्तच भाकरी भाजी किंवा पोळी भाजी चपाती भाजी हे नुसतं खाणं उपयोग नाही आहे किंवा भात आमटी. सो त्यात हे सगळं कार्बोहायड्रेट झाले. तर तुमचं प्रोटीन विटामिन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. फायबर म्हणजे फ्रुट्स खावा, फळं खावा भरपूर, सीझनल फ्रुट्स खावा. सीझनल म्हणजे चिक्कूच्या सीझनमध्ये तुम्ही चिक्कू खावा किंवा द्राक्ष खावा. ऍपल तर असतातच आता, पण सीझनल फ्रुट्सवर जास्त फोकस करा. मी आपले पूर्वज असं म्हणून गेलेत की चातुर्मास जेव्हा चालू होतो की त्या सीझनलला ते त्यांनी खाणं पिणं असतं. फॉर एक्झाम्पल आता श्रावण मध्ये ते म्हणतात की नॉनव्हेज खाऊ नये, जास्त ते हिरव्या पालेभाज्या खावा. किंवा नवरात्रीत लोक 9 दिवस उपवास करतात, मग जास्त उपवासाचं खाणं होतं. सो हे सगळं म्हणजे इतकं ते चालत आले म्हणजे त्याच्या मागे काहीतरी एक सायंटिफिक रिझन पण आहे की त्या सीझनमध्ये तुम्ही ते खावा म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर न्यूट्रियंट्स पण मिळतील.
1: बरोबर.
0: सो हे खूप इम्पॉर्टंट आहे.
1: म्हणजे जसं मेनोपॉज मध्ये शारीरिक बदल जे होतात तसेच मानसिक बदल सुद्धा होतात आणि त्या अनुषंगानं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मेनोपॉज मध्ये पाळल्या पाहिजेत. आणि या दरम्यान फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मानसिक जे चेंजेस होत असतात महिलांमध्ये त्यासाठी, कारण आपण जसं बोललो तर त्याप्रमाणे मूड स्विंग्स होणं म्हणजे कधी अचानक आपल्याला रडू येणं किंवा अचानक आपण आनंदी होणं,
0: बरोबर.
1: मग या सगळ्या गोष्टी घरच्यांना थोड्याशा वेगळ्या वाटू शकतात, पण ह्याच्या मेनोपॉजची लक्षणं आहेत हे त्यांनी समजून घ्यावं आणि घरच्यांनी त्यांना व्यवस्थित सपोर्ट करावा.
0: बरोबर.
1: या फेजमध्ये डॉक्टर मोनिका आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि एकंदरीत कोणत्या टप्प्यामध्ये मुलींना असेल किंवा वर्किंग वुमनना असेल प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये त्यांनी कशी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बोललो. कार्यक्रमाच्या शेवटी एकंदरीत आपण आपलं आरोग्य कसं नीट ठेवावं यासाठी काय आपण सांगू?
0: ओके. मी एवढंच म्हणते की ती एक वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊस वाईफ असू दे, मी म्हणते नो डाऊट की तुम्हाला तुमची फॅमिली खूप हेल्दी ठेवायची, पण मी आधी म्हणते तुम्ही स्वतः आधी हेल्दी व्हा. तुम्ही स्वतःला आधी टाइम द्या. तुम्ही स्वतः आधी हेल्दी असाल तरच तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेऊ शकता. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वर्किंग वुमनला पण मी हे सांगते की काम आहेच इम्पॉर्टंट बिकॉज इन्कम पण खूप इम्पॉर्टंट आहे, पण आधी स्वतःचं हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा ट्रॅव्हलिंग करणं आणि तिथं खूप आपली एनर्जी वाया जाती. सो त्यासाठी आपल्याला तिथे आपली बॉडी म्हणजे एनर्जेटिक किंवा ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, ते काम करण्यासाठी किंवा ते ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, त्यासाठी आधी आपण स्वतःला ॲक्टिव्ह करा, स्वतःला एनर्जेटिक करा, आणि मग नंतर पुढे जाऊन तुम्ही तुमची कामं करा. असं मी एवढं सांगते की सेल्फ लव आणि सेल्फ केअर खूप इम्पॉर्टंट आहे.
1: नक्कीच. थँक्यू सो मच ह्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल.
0: थँक्यू.
1: हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण महिलांमध्ये व्यायामाची गरज का आहे त्याबद्दल ऐकत होतो. आपल्याला मार्गदर्शन करत होत्या डॉक्टर मोनिका एस कुलकर्णी मोटर, ज्यांचं बीपीटी झालेलं आहे आणि मास्टरही केएलईमध्ये त्यांनी केलंय. सध्या त्या ओम फिटनेस स्पोर्ट्स अँड फिजिकल रिहॅबिलिटेशनमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपण ऐकत होतो कसा होता आजचा कार्यक्रम, जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणूतोणी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण प्रतिभा चव्हाण यांना ऐकणार आहोत, ज्या जीवनविद्या मिशनच्या व्याख्यात्या आहेत. त्यांच्याकडून आज आपण यज्ञ म्हणजे काय याबद्दलची माहिती ऐकतोय. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी सौभाग्यवती प्रतिभा प्रभाकर चव्हाण, व्याख्याता जीवनविद्या मिशन मुंबई. आज आपण संतांना अभिप्रेत असलेला यज्ञ या विषयावर थोडंसं चिंतन करणार आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीने अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले. आपल्या हिंदुस्थान देशात अनेक प्रकारचे यज्ञ केले जातात, अगदी पारंपरिक पूर्वापर पद्धतीप्रमाणे, जसं की राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, पुत्र कामेष्टी यज्ञ. हे सर्व प्रकारचे यज्ञ जे असतात ते माणसाच्या किंवा यजमानांच्या कामनापूर्तीसाठी असतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतात. परंतु हे सर्व यज्ञ करण्यासाठी प्रचंड प्रकारची सामुग्री लागते, खर्च खूप येतो, वेळ खूप लागतो, आणि अशा प्रकारचे यज्ञ सर्वसामान्य माणसांना शक्य नाही हे लक्षात घेऊनच संतांनी अतिशय सुंदर यज्ञ सांगितले. आपल्या वाडवडिलांनी सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. नामजप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे, असं सांगणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली हरिपटाच्या एका अभंगात असंही म्हणतात, योग याग विधी येणे नोये सिद्धी, मायाची उपाधी दंभ धर्म. अरे म्हणजे तू जे काही योग याग विधी करतो आहेस त्याने अनेक प्रकारच्या उपाधी वाढवून घेतो आहेस, त्याच्यासाठी कष्ट लागतात, खर्च लागतो, आणि हे सगळं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. म्हणूनच तरीही सर्वसामान्य माणसाचं कल्याण व्हावं, त्याचं जीवन सुखकर व्हावं, त्याला यशाची शिखर गाठता यावीत, यासाठी संतांनी आपल्याला सांगितला तो नामजप यज्ञ. हा यज्ञ इतका महत्वाचा आहे की ह्या यज्ञासाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा वेळ काढायला नको, कसलेही कष्ट नाहीत, फक्त जीभ उचलायची आणि टाळ्याला लावायची, एवढंच काय ते काम. हे भगवंताचं नाम घेता घेता त्याचं स्मरण होणं मात्र फार गरजेचं, बरं का? कारण स्मरणाशिवाय जर घेतलेलं नाम हा नुसता जप होतो, परंतु भगवंताच्या स्मरणाने म्हणजे त्याने जे काही आपल्याला आतापर्यंत दिलेलं आहे, त्याने आपण घेत असलेला श्वास हा केवळ आणि केवळ भगवंताची देण आहे हे लक्षात घेऊन कृतज्ञतेने जेव्हा आपण त्याचं स्मरण करतो, स्मरण करता करता त्याचं नाम घेतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने नामस्मरण होतं. आणि असा हा यज्ञ परम म्हटलंय त्याने, म्हणजे साधा सुद्धा नाहीये, तर परम म्हणजे सर्वात उच्च, सर्वात महत्वाचं जे काही असतं त्याला आपण परम हा शब्द वापरतो. अगदी तसंच नामजप यज्ञ तो परम असं आपल्याला संतांनी सांगितलं. वाडवडिलांनी आपल्याला आणखीन एक यज्ञ सांगितला जो आपण दिवसातनं 3-4 वेळा काय कितीतरी वेळा करत असतो, आणि तो यज्ञ म्हणजे उदरभरण न हे जाणीजे यज्ञ कर्म. आपल्याला आठवत असेल आपण लहानपणी किंवा आताही काही ठिकाणी पंक्तींमध्ये हा अभंग नक्की म्हटला जातो, तो म्हणजे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण न हे जाणीजे यज्ञ कर्म. केवढा मोठा यज्ञ, आणि तो आपण खर तर आपल्याला दिवसातनं 2 व्यवस्थित त्या जेव्हा असं सांगितलं गेलंय, परंतु आपण कितीतरी वेळा हे उदरभरण करत असतो. मग उदरभरण करताना आपण काय करतो बरं? जे आपल्याला नको असेल, जे आपल्याला पचत नसेल तरीही आवडतं म्हणून आपण खातो, आपण आपल्या त्या पोटामध्ये ते टाकत राहतो. बघा, हा आपलं पोट म्हणजे जठर, या जठरामध्ये आपण जे काही अन्न टाकत असतो तिथे त्या अन्नावरती प्रक्रिया होत असते. आणि म्हणून यज्ञामध्ये जशी अग्निदेवता असते तशीच इथे सुद्धा अग्निदेवता प्रज्वलित होते, म्हणूनच आपण त्याला जठराग्नी पण म्हणतो. असा हा जठराग्नी प्रज्वलित झाल्यानंतर जेव्हा आपण त्यामध्ये आहुती म्हणजे अन्न देत असतो तेव्हा ते योग्य रीत्या पचतं. परंतु जठराग्नी प्रज्वलित झालेला नसताना जर आपण ते केवळ आवडतंय, समोर आलंय म्हणून टाकत गेलो, म्हणून खात गेलो, तर मात्र ते अन्न पचत नाही, आपल्याला अपचन होतं. आणि जठराग्नी प्रज्वलित झालेला असताना सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त अन्न आपण जर घेतलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून संतांनी आपल्याला जो सांगितलाय तो यज्ञ लक्षात घेऊन उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. ह्या यज्ञ कर्मामध्ये आधी सुरुवातीलाच वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, म्हणजे त्या भगवंताचं स्मरण करा आणि ह्या यज्ञाला सुरुवात करा. आणि हे स्मरण करत असताना त्या कृषीवालाचं, त्या शेतकऱ्याचं ज्याने हे घाम गाळून आपल्यासाठी हे अमाप पीक उगवलेलं असतं, त्या कामगाराचं ज्याने ते धान्य तिथून आपल्याला दुकानापर्यंत आणून दिलेलं असतं. असं प्रत्येक हाताचं, प्रत्येक कर्त्याचं जर कृतज्ञतेने स्मरण केलं तर खऱ्या अर्थाने आपला हा यज्ञ सफल होतो. उदरभरणं हे जाणीजे यज्ञ कर्म. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीने भगवंताकडे पसायदान मागितलं आणि हे पसायदान सुद्धा अखिल विश्वाच्या सुखशांतीसाठी होतं. तेव्हा ते काय म्हणाले, आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषावे. भगवंता मी कोणता यज्ञ केला बरं, आता वाग्यज्ञ केला. आणि हा यज्ञ किती महत्वाचा आहे, वाग्यज्ञ म्हणजे मी जे काही बोललो मी, कारण ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर माऊलीने सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली असं खरं तर त्याचं स्वरूप आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने लिहिली नाही तर सांगितली, वक्तव्य केलं, हा वाग्यज्ञ केला. त्यांनी स्वतःच हे केलंय की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. म्हणजे मी हा जो वाग्यज्ञ केलाय, जे त्या माझ्या मुखातून जे काही मंगल उदात्त जगाच्या भल्ल्याचं कल्याणाचं जे काही निर्माण झालंय ते त्याने तू भगवंता प्रसन्न हो आणि मला हे पसायदान दे. मग असं जर आपण विचार केला तर आपलं बोलणं हा सुद्धा एक वाग्यज्ञ आहे. मग आपण काय बोलतो, हे बोलणं तर सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती बोलत असतो. म्हणजे ह्या जिभेचा पट्टा जो आहे तो इतका वेगवान असतो की शास्त्रज्ञांनी सगळ्याचा वेग मापण्यासाठी मापक तयार केली. पण जिभेचा वेग मापण्यासाठी कधी मापक तयार झालंय का हो? नाही ना. कारण जिभेचा वेग कंट्रोल करणं किंवा जिभेचा वेग मापणं फार कठीण काम, तो ज्याचा त्यालाही मापता येत नाही. म्हणजे बघा, एखाद्याला वरती आपण चिडलो असू किंवा एखाद्याचा खूप राग आला असेल आणि समोर तो दिसला की आपण जिभेचा पट्टा, आपण म्हणताना आपण म्हणतो जिभेचा पट्टा चालू केला आणि तो पट्टा इतका वेगवान असतो आणि ते बोलत असताना आपण जे काही अनिष्ट बोलत जातो, जे काही चुकीचं बोलत जातो, जे काही दुसऱ्याला त्रास देणारं बोलत जातो, ते इतकं बोलत जातो की एका क्षणानंतर आपल्याला त्याची जाणीव होते की अरे बापरे, हे एवढं बोलून गेलो, खरं तर याची गरज नव्हती, हे नसतं बोललो तर चाललं असतं. हे कधी आठवतं आपल्याला? नंतर. पण तेच आधी आठवलं तर हा जिभेच्या पट्ट्यावरती ह्याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो. आणि म्हणून हा जो वाग्यज्ञ आहे हा किती महत्वाचा आहे, किती म्हणजे किती सुंदर रीतीने आपण ह्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे बघा की बोलण्याने प्रश्न निर्माण होतात, तसेच बोलण्याने प्रश्न सुटतात. आणि विचार, उच्चार आणि आचार ह्या तिहींच्या मध्ये जो उच्चार हा सुवर्ण मध्ये आहे. माणूस विचार करतो, उच्चार करतो आणि मग त्याप्रमाणे तो आचार करतो. मग विचार आणि आचार, म्हणजे विचार हे सूक्ष्म आहेत, आचार हे उच्चारानंतर जे आहेत, विचारातून उच्चार निर्माण होत असतात. हे विचार करताना जर आपण सावध राहिलो तर उच्चार करताना सावध राहणार आहोत, आणि उच्चार करताना सावध राहिलो चांगल्या रीतीने ते आपलं बोलणं असेल, शुभ बोलणं असेल. आपल्या वाडवडल्याने आपल्याला सांगितलंय, शुभ बोल देणाऱ्या तरी हा काय म्हणतो, मांडवाला आग लागली ना. आणि म्हणून हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं कंट्रोल करण्याचं यज्ञ वाग्यज्ञ आहे हे समजून घेतलं तर आपण हे कंट्रोल करू शकतो की बोलताना मी काय बोलणार आहे, बोलताना मी किती सावधतेने बोलणार आहे, बोलताना माझे उच्चार हे मंगल पवित्र आहेत ना, वातावरणात शुद्धता निर्माण करणारे आहेत ना की वातावरणात कटुता निर्माण करणारे आहेत, संबंध बिघडवणारे आहेत की संबंध चांगले करणारे आहेत, स्नेहपूर्ण करणारे आहेत, हे आपल्या माणसाच्या उच्चारावरती अवलंबून असतं. आणि म्हणून हा सुद्धा संतांनी आपल्याला सांगितलेला एक वाग्यज्ञ आहे. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषावे. भगवंतच काय, समोरचा प्रत्येक माणूस तेव्हाच सुखी होईल, तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा आपली वाणी ही शुद्ध असेल, आपली वाणी ही पवित्र असेल. त्यानंतरचा यज्ञ राष्ट्रकार्य, हा तर केवढा मोठा यज्ञ आहे. आणि हा यज्ञ जर झाला नसता तर आज आपण स्वातंत्र्याची 75 साजरी करू शकलो असतो का हो? नाही ना. आणि म्हणून ह्या राष्ट्रकार्याकडे आपण जर पाहिलं तर हे राष्ट्रकार्य हा एक महान यज्ञ आहे. कसा बरं, पहा, आद्यकवी किंवा ज्यांना आपण मराठी भाषेचे मानबिंदू म्हणतो ते आपले गदी माडगुळकर वंद्य वंदे मातरम ह्या कवितेत म्हणतात, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, या यज्ञात जवान देती जीवितांची आहुती, या यज्ञात जवान देती जीवितांची आहुती, आहुतीने सिद्ध केला वंद्य वंदे मातरम मंत्र वंदे मातरम. म्हणजे वंदे मातरम हा केवळ शब्द नाही राहिला तर तो मंत्र झाला. आणि त्या एका मंत्रासाठी हजारो नाही लाखोंनी आपल्या जीवितांची आहुती दिली. खरोखरच ह्या लाखो लोकांनी आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवलं, आपल्या संसाराची बायका मुलांची चिंता न करता केवळ आणि केवळ राष्ट्र कार्य हाच एक यज्ञ आहे हे समजून कार्य केलं. ह्या यज्ञात प्रत्येकाने आपली आहुती दिली, प्रत्येकाने ज्याला जसं जमेल तशी समिधा दिली आणि म्हणून हे राष्ट्र कार्याचा हा यज्ञ इतका प्रज्वलित झाला, इतका प्रज्वलित झाला की इंग्रजांना हा देश सोडून जावं लागलं. बरं, मग हा यज्ञ तेव्हा पुरताच मर्यादित राहिला का? नाही हो, तो यज्ञ असा वर्षानुवर्ष चालतच राहिलेला आहे. किंबहुना असा हा राष्ट्र कार्याचा यज्ञ चालत राहतो. प्रत्येक नागरिक, राष्ट्राचा प्रत्येक नागरिक ह्या यज्ञामध्ये आपल्या कार्याची, आपल्या प्रत्येक कृतीची समिधा देत असतो, तेव्हा हे राष्ट्र प्रगतीपथावर जाणार असतं. होय, आपल्या वाट्याला आलेलं काम आवडीने गोडीने प्रामाणिकपणे करणं एवढाच तर उद्देश असतो. थोर तत्वचिंतक सद्गुरु श्री वामनराव पै असं सांगतात की राष्ट्र शिस्त, राष्ट्र प्रेम, राष्ट्र संरक्षण हे राष्ट्र कर्तव्य, हे राष्ट्रीय जीवनाचे पंचशील असायला हवेत. आणि जेव्हा प्रत्येक नागरिक ह्या कर्म पंचशिलाप्रमाणे कार्य करील, राष्ट्र शिस्त, राष्ट्रभक्ती, राष्ट्र प्रेम, राष्ट्र कर्तव्य, राष्ट्र संरक्षण यासाठी आपल्या परीने जेव्हा ते कार्य करेल, तेव्हा तो त्या राष्ट्राचा उत्तम नागरिक असेल. उत्तम नागरिक. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या सुंदर ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय की राष्ट्राचा उत्तम नागरिक कोण? जो ह्या राष्ट्रावरती प्रेम करतो, जो ह्या राष्ट्राची शिस्त बाळगतो, जो ह्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपलं काम करतो, राष्ट्रावर मनापासून प्रेम करतो, तो खरा राष्ट्राचा उत्तम नागरिक. बघा, हं, राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती होणं सगळ्यांनाच काही शक्य नाही. 135 कोटींच्या ह्या लोकसंख्येच्या देशामध्ये एक कोणीतरी राष्ट्रपती होऊ शकतो आणि त्याचा कालावधी 5 वर्ष फार फार वाढवून मिळाला तर 6 वर्ष, परंतु त्यानंतर कोणीतरी एकच. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपला प्रथम नागरिक होण्याला मान मिळेल न मिळेल माहित नाही, पण राष्ट्राचा उत्तम नागरिक होण्याचा मान मात्र प्रत्येक नागरिक मिळवू शकतो. आणि तो कशाच्या बळावरती? तर ह्या राष्ट्र कार्याच्या यज्ञामध्ये. राष्ट्र कार्य हे हा यज्ञ आहे. ह्या यज्ञात मी माझी प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगतीची करणार आहे, विश्व शांतीची करणार आहे, हे लक्षात घेऊन तो काम करतो. आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करतो, तो खरा राष्ट्राचा उत्तम नागरिक. मंडळी, आणखीन एक यज्ञ संतांनी निर्माण केला, तो म्हणजे ज्ञान यज्ञ. थोर तत्वचिंतक महाराष्ट्राचे सुपुत्र सद्गुरु श्री वामन, हिंदुस्थानचे सुपुत्र विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै यांनी हा ज्ञान यज्ञ 65 वर्षांपूर्वी सुरू केला. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश हाती देऊन त्यांनी पराधीन झालेल्या प्रवाहपतीत जीवन जगणाऱ्या माणसाला उत्कर्षाप्रत नेलं. आणि त्यांनी ह्या ज्ञान यज्ञ जो सुरू केला, त्या ज्ञान यज्ञामध्ये हजारोंनी आपल्या अंधश्रद्धेच्या अहंकाराच्या आहुती टाकल्या आणि अत्यंत सुंदर रीतीने जीवन जगू लागले. हा ज्ञान यज्ञ इतका प्रखर आहे की ह्या ज्ञान यज्ञामध्ये टाकलेली प्रत्येक समिधा, प्रत्येक कृती ही आपल्याला आपलं प्रत्येक पाऊल उत्कर्षाच्या आणि उन्नतीच्या दिशेने नेणार आहे. ह्या ज्ञान यज्ञाचं संपन्न करत असताना सद्गुरु श्री वामनराव पै यांनी उपासना यज्ञ हाही एक उपक्रम सांगितला. ह्या उपासना यज्ञामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन, भगवंताबद्दल प्रेम भावना निर्माण होणारे 11 विविध प्रकार सांगितले जातात. आणि ह्यामध्ये हा कुणीही कधीही कितीही वेळ करू शकतो. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला नामजप यज्ञ तो परम सांगितलं. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी उपासना यज्ञ सांगितला. ह्या हे कुठेही कुणीही कधीही करू शकतो. त्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही, कुठल्याही प्रकारे कष्ट नाहीत, खर्च नाही. सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला जमेल असा हा यज्ञ आहे. आणि म्हणून ह्या यज्ञाची परिणिती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते, कारण ह्या यज्ञाने संपूर्ण समाजामध्ये ज्या विचार लहरी पोचतात, त्या विचार लहरी मंगल असतात, पवित्र असतात. आणि ह्या विचार लहरींवरतीच जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं. माणसाचं जीवन हे ह्या विचार आपल्या हरिणवरती अवलंबून असतं. जर आपल्या आजूबाजूला जर आपल्या मनामध्ये अनिष्ट विचारांच्या लहरी उसळत असतील तर त्या अनिष्ट विचारांच्या लहरी आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा तशाच प्रकारच्या अनिष्ट विचारांना आकर्षित करतात. आणि मग त्या अनिष्ट विचारांना आकर्षित केल्यानंतर अनिष्ट परिस्थिती, अनिष्ट माणसं, अनिष्ट समस्या सगळ्यांनी आपलं जीवन वेढलं जातं. आपण ग्रस्त होतो, त्रस्त होतो. ह्या उलट संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेला नाम जप यज्ञ तो परम तो यज्ञ किंवा सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सांगितलेला उपासना यज्ञ, हे यज्ञ जर आपण केले तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुखातून, म्हणजे जसं वाग्यज्ञ म्हटलं तर आपल्या मुखातून हे मंगल पवित्र विधायक विचार लहरी बाहेर पडतात. आपल्या मनामध्ये या मंगल पवित्र विधायक लहरींचा सागर उसळत असतो आणि तो सागर आजूबाजूच्या सुद्धा अशाच मंगल पवित्र विधायक लहरींना आकर्षित करतो आणि त्याने आपल्याकडे चांगल्या विचारांची, अगदी सद्भावनेची माणसं, सद्सद् विवेक बुद्धी असलेली माणसं आकर्षित होतात. तशा प्रकारची चांगली परिस्थिती आपल्याला आकर्षित होते आणि मग आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे चांगले अनुभव आपल्याला यायला लागतात. ज्याला खर तर आपण कधी कधी हे अनुभव म्हणजे चमत्कार समजतो, पण तो चमत्कार नसतात. त्यामागे जे कारण असतं ते हे असं की आपण करत असलेल्या वाघयज्ञाच्या द्वारे आपण ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींना जवळ करत असतो, चांगल्या गोष्टींना आपण आपल्या आकर्षित करत असतो आणि म्हणून चांगली परिस्थिती आपल्याकडे आकर्षित होते आणि जीवनामध्ये अशा सुंदर घटना घडू लागतात. त्यातही एखादी घटना कधीतरी काहीतरी अनिष्ट घडली तरी पण त्या अनिष्ट घटनेला सामोरे जाण्याचं, ती समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असतं, कारण आपलं मन हे तितकं सुदृढ झालेलं असतं. आणि संतांचा उद्देश आपल्याला हे सांगण्यामागे तोच आहे, मानवी मन हे सुसंस्कृत करावं, त्या मानवी मनाला इतरांच्या भल्याचे कल्याणाचे विचार द्यावेत. ह्याचसाठी तर हे यज्ञ त्यांनी आपल्याला सांगितले. ज्यांना पारंपरिक यज्ञ, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ अशा प्रकारचे यज्ञ करणं शक्य आहे त्यांनी ते करावे. त्याबद्दल त्यांनी कधीच नकार केला नाही, तेव्हा त्याला विरोध दाखवला नाही, त्यांनी ते करावेत. पण ज्यांना हे शक्य नाही, ज्यांना हे अशा प्रकारचे यज्ञ करणं शक्य नाही, त्यांनी काय करावं? आणि अशा सर्वसामान्य माणसांसाठी संतांचा जीव न तळमळत असतो. बुडती हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो त्यांच्या. आणि सर्वसामान्यांच्या हिताचा कळवळा ठेवूनच संतांनी, वाडवडिलांनी आपल्याला हे जे सर्वसामान्य वाटणारे यज्ञ सांगितले, पण खर तर हे सर्वसामान्य यज्ञ नव्हे तर हे महान यज्ञ आहेत. व्यक्तीपासून विश्वापर्यंत प्रत्येकाचं कल्याण साधणारे, प्रत्येकाचं भलं करणारे असे हे यज्ञ आहेत. आणि म्हणून ह्या ज्ञानयज्ञामध्ये आपण आपल्या प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची असा विचार दृढ करत आपण ही आहुती जर दिली, ही समिधा जर टाकली, तर खरोखरच आपलं जीवन सुंदर मंगल तर होतच, पण आपल्या सोबत असलेल्या आपल्या इतरही परिवाराचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि राष्ट्राचंही हित त्यात साधलं जातं. म्हणजे एकाच वेळी अनेकांचं हित साधणारे यज्ञ आपल्याला आपल्या संतांनी सांगितले, आपल्याला आपल्या पाडवडिलांनी सांगितले. आता हे यज्ञ करत असताना यज्ञदेवता प्रसन्न झाल्यानंतर, जेव्हा जसं तिथे त्या पारंपरिक यज्ञामध्ये यज्ञदेवता प्रसन्न झाल्यानंतर वरम ब्रूही असं भगवंत सांगतो आणि आपण म्हणजे यजमान किंवा पुरोहित ते मागणं मागतात, तसंच इथे सुद्धा ह्या यज्ञाने म्हणजे राष्ट्रकार्यात केलेल्या यज्ञाने राष्ट्रदेवता प्रसन्न होते. उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म, हे जाणीवपूर्वक केल्याने हे यज्ञ कर्म आहे हे समजून केल्याने आपला जठराग्नी प्रसन्न होतो. वाघ यज्ञ हा यम परम यज्ञ आहे हे लक्षात घेऊन बोलणंच आपण जर चांगलं केलं तर आपला आत्मदेव प्रसन्न होतो, त्यासोबत ज्याच्याशी आपण संवाद साधतो आहोत ते सर्व प्रसन्न होतात. या ज्ञान यज्ञात सुद्धा आपण जेव्हा आपल्या प्रत्येक कृतीची समिधा टाकत असतो तेव्हा त्याने समाज प्रसन्न होतो, राष्ट्राची प्रगती होते. आणि मग वरम ब्रूही मागे म्हटल्यानंतर ते भगवंताने म्हणा किंवा आत्मदेवाने आपल्याला वरम ब्रूही म्हटल्यानंतर मागायचंय काय, तर मागायचंय काय हे सांगत असताना सुद्धा प्रार्थनाच पयज्ञ हा सद्गुरूंनी सांगितला आणि तो म्हणजे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ह्या विश्व प्रार्थनेमध्ये संपूर्ण विश्वाला सुखशांती प्रदान करण्याचं सामर्थ्य आहे. कारण या विश्व प्रार्थनेमध्ये अथ पासून इतिपर्यंत सुंदर मंगल पवित्र विधायक विचार आहेत. इट इज अ गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण विचार तर करत असतो, विचारांच्या लहरी उसळत असतात आपल्या मनात आणि संपूर्ण विश्वात. आणि म्हणून जेव्हा ह्या विश्व प्रार्थनेच्या सुंदर मंगल पवित्र लहरी उसळायला लागतात, तेव्हा खरोखरच त्या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं सगळं काही आपल्याकडे आकर्षण व्हायला लागतं. सद्गुरु श्री वामनराव पै ह्या विश्वसंतांची यावर्षी म्हणजे जन्मशताब्दी वर्ष आहे. जीवनविद्या मिशन हे त्यांच्या प्रेरणेने कार्य करते आणि ह्या जीवनविद्या मिशन तर्फे विश्व प्रार्थना जपयज्ञ विविध ठिकाणी सुरू आहेत. आपणही त्यात सहभागी होऊ शकता. हे यज्ञ अगदी उदरभरण नोहे, वाघयज्ञ, राष्ट्रकार्याचा यज्ञ, ज्ञान यज्ञ, उपासना यज्ञ, प्रार्थना जपयज्ञ हे सगळे जे यज्ञ आहेत, तर म्हटलं तर एक व्यक्ती सुद्धा करू शकते आणि अनेक व्यक्ती एकत्रित येऊनही करू शकतात. बघा हा ह्यात यज्ञाचं हे वैशिष्ट्य काय आहे, तर ही कोणतीही एक व्यक्ती सुद्धा या यज्ञामध्ये उदरभरण नव्हे बोलण्याचं हे कर्म करणारी एकच व्यक्ती तर करते, पण ह्या सगळ्या यज्ञांमध्ये एक व्यक्ती ही करू शकते आणि अनेक लोक एकत्रित येऊन म्हणजे सामूहिक पद्धतीने समाजाने एकत्रितपणे हे जर केलं तर खरोखरच हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल आणि जगात विश्वशांती म्हणजे विश्वशांती निर्माण व्हावी हे जे संतांचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. हे संतांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याकडून आपण आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, राष्ट्र प्रगतीची, आपल्याकडून आपली प्रत्येक कृती ही विश्वशांतीची होईल यासाठी सावध राहून हे यज्ञ संपन्न करूया. आणि ह्या यज्ञ देवता जेव्हा प्रसन्न होतील, त्याने मिळणारे जे अनेक सुंदर फायदे आहेत ते आपण प्राप्त करून घेऊया. धन्यवाद. हे सगळे सुंदर विचार आपणापर्यंत पोहोचवण्याचे आणि हा वाघयज्ञ संपन्न करण्याचं जे श्रेय जातं ते आपल्या वेणुध्वनी 90.4 FM ह्या वाहिनीला मी अगदी मनपूर्वक या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण प्रतिभा चव्हाण यांना ऐकलं. यज्ञाबद्दलची खूप सुंदर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आशा आहे आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. त्याच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
2: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
3: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-244-0322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286. केएल

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ। ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ KCPT.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।
3: ಧ್ವನಿ

0: ಕ್ಯಾಮರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್ 9th ಕ್ರಾಸ್ ಭಾಗ್ಯನಗರ್ ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831406968. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: बेळगावचा नवा मानाचा शिखर लग्झरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नवा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279। साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.